0: Verteidigung Schusters und Dörfer Paul ist der Bahnhof einer der Sandor nämlich und nach einem ganz entfernten Geil.
1: स्वास्थ्य कार्यालय गोटे आज जन हित सर्विस